0: ਕਾਲਰ ਲਾਈਨ ਤੇ ਮੌਜੂਦ ਹੈ ਕਾਲ ਜੀ ਤਰਫ ਲਾਉਂਦਾ ਸੀ। ਅਸਲਾਮ ਅਲੈਕੁਮ।
1: ਵਾਲੇਕੁਮ ਸਲਾਮ
0: ਜੀ। ਇਹਦਾ ਕਹਿ ਰਹੇ ਕਿੱਥੋਂ ਪੈ ਗੱਲ ਆਇਓ?
1: ਮੈਂ ਆਪ ਕੇ ਬੋਲੀ ਜਾਵਾਂਗਾ ਗੁਟਕਾ ਵਾਲ ਖਾਨ ਚਾਹਾਂਗਾ
0: ਜੀ। ਇਹਦਾ ਛਾ ਪੁੱਛਣਾ ਚਾਹੀਦਾ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਕੋ।
1: ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਕੋਈ ਪੁੱਛਿਆ ਤਾਂ ਸਾਡੀ ਜੰਗ ਮੇ ਜੋ ਪਾਸੋ ਥੋੜ੍ਹੀ ਕਮਜ਼ੋਰੀ ਵਧੀ ਹੋਈ ਆ ਸਰ, ਬੇਸਾ ਥੀ ਪਿਓ।
0: ਅੱਛਾ, ਉਮਰ ਘਣੀ ਆ?
1: ਉਮਰ 50 ਸਾਲ ਆ।
0: ਅੱਛਾ, ਕਿੱਥੋਂ ਪੈ ਗੱਲ ਆਇਓ?
1: ਗੁਟ ਕਮਾਲ ਖਾਨ ਜਾਗਾ।
0: ਠੀਕ ਹੈ ਠੀਕ ਹੈ, ਰੇਡੀਓ ਬਤੋ ਆਵਾਂਗੇ ਡਾਕਟਰ ਸਾਹਿਬ ਬਤਾਏ ਜੀ ਸਰ।
2: بالکل دیکھ چاہا سی تو ایک تو جو ہے سو جو بر وقت ٹریٹمنٹ کرائیں تو بہتر ہے، چو جو کھوڑ ساری علامتوں کھوڑ ساری گالیوں ہوں جن کے کرے جو ہے سو پوچھنا ہوں ہے۔ سو ایک تو دیکھ چاہا سی تو زیتون جو تیل تمام انتہائی فائدے والا، چو جو زیتون جو ذکر قرآن شریف میں بھی موجود ہے، زیتون جو تیل تمام ان لئے اکثیر ہے، مالش نہ کرنی، رات کے ٹائم میں لگائنو ہے، لگائے بٹے رات استعمال کرو، ان شاء اللہ تعالیٰ ان سے ہی کافی فرق پہ جاتا ہے۔ لیکن طبیعت ڈسن تمام ضروری ہے، چو جو تھی سکے تو ڈائبٹک پیشنٹ ہوجائے، شوگر جو پیشنٹ ہوجائے، بلڈ پریشر ودھن ہوجائے، یا کو پیرالائسس دے ویندو ہوجائے، وہ جڑے پیشنٹ ساموں ایندو ہے ان کے ڈسی کرے دوا دے سکجے تھی۔ ادیکھے چوندا سی تا بالکل فی الحال زیتون جو تیل استعمال کریو، جے کرے اواں کے فرق نہ پئے تو پتا روبرو دیکھا سکو۔ جی سر،
0: ایک بی کال جی طرف لندا سی سوندا کیئر لائن تے۔ السلام علیکم۔
1: وعلیکم السلام۔
0: وا دا کیئر پہ گل آیو؟
1: ڈاڈی
2: خوشی تھی असांखे कॉल बि कंदा आहियो ऐं नंढी या अहिड़ा के पेशंट हूंदा आहिनि जेके तव्हां मोकिलींदा बि आहियो। इहो ई हिकिड़ो ॾाढी सुठी ॻाल्हि हूंदी आहे कंहिंखे फ़ोन करे ऐं ॿुधाइण सां इनकरेज माण्हू थींदो आहे, अॻिलो बि जेको ॿियो पेशंट हूंदो आहे त उन ते बि इहो ई असरु पवंदो आहे त असांखे जेको आहे सो यानी हिकिड़ो फ़र्क़ु फलाणे हंधा फलाणी दवा माण्हू वरिती त पवे थो। इहे हिकिड़ा सुठी हिकिड़ी व्यूज़ हूंदियूं आहिनि, सुठियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं इहो हूंदो आहे ॿियनि जे लाइ सुठो सोचणु, ॿियनि जे लाइ सुठो सोचणु इन हवाले सां त जेकॾहिं अॻिले खे हिकिड़े खे फ़र्क़ु पियो आहे ऐं हू जेकॾहिं लाइव अची ॿिए खे ॿुधाए थो त यानी उहो उन ते बि असरु वेंदो त असांखे बि इते ई ॾेखारणु घुरिजे। त इहो इन सां हिकिड़ी सुठी हिकिड़ी जेको आहे सो इहा अॻिले खे जीअं असां चवंदा आहियूं इनकरेज करणु यानी अॻिले खे हिमथाइणु थींदो आहे इहो। वॾी महिरबानी अदा खादम भाई,
0: तमामु बहितरीन सर हिकिड़ी ॼाण ॾिनी, हिकिड़ी पॉज़िटिव व्यू ॾिना हुनजी, जेका हुनजी पंहिंजी ख़ुशी हुई सर, जेका दवा वठी आहे हुनखे फ़ाइदो पियो आहे, उहो ॿुधाइणु चाहियो ॿियनि खे जीअं माना ॿिया बि इनकरेज।
2: इहा ई इंसानियत आहे ऐं इहा ई जेको आहे हिकिड़ी सचाई आहे इंसान जी इंसान ॿिए इंसान सां, त अॻिले खे जेको बि असां ॾिसो शिफ़ा अलाह ताला जे हथ में आहे, ज़रूरी न आहे त असां वटि 100 मरीज़ अचनि था त 100 जा 100 ई ठीकु थी वञनि। ज़ाहिरी आहे त असां हिकिड़ा नंढा डॉक्टर आहियूं, माण्हू किथे किथे ॾिसो जिते ऑपरेशन कराइनि था लेकिन उहे खे वरी उहो दुबारा मर्ज़ थी वञे थो या उते हॉस्पिटलाइज़ थियनि था, उते कोन था बची सघनि। त पर जेकॾहिं असां वटि अहिड़े के के मर्ज़नि में पेशेंट अची वञनि था, अलहमदिल्ला मुंहिंजी असांजी कोशिशि इहा हूंदी आहे उन्हनि जे लाइ दुआऊं बि हूंदा आहियूं, दवा बि ॾींदा आहियूं त उनखे फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। पर जेकॾहिं उहो किथे जेकॾहिं कंहिंखे न बि थिए थो त उहो बि अलाह ताला जो हिकिड़ो जेको आहे सो हुकुम आहे, उनखे जेको आहे सो क़बूलु करणु घुरिजे। जी साईं
0: जी बिल्कुलु सर। प्रोग्राम आहे सिहत जी ॻाल्हि ऐं असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि डॉक्टर मंज़ूर हुसैन महमूद साहब, ऐं असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थी सघो था। असांजे लाइव कॉल जो नंबर आहे 0301-2196-8051। डॉक्टर साहब, हर अरबा खमीस जुमे छंछर आचर ऐं सूमर ते सुबुह 10 वॻे खां शाम 5 वॻे ताईं जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं वदनपोटरा पेट्रोल पंप कोटड़ी रोड मेरापुर में मरीज़नि जो इलाज कंदा आहिनि। लाइव कॉल जो नंबर हिकु दफ़ो ॿीहर रिपीट कंदा हलंदासीं 0301-2196-8051। इन ते कॉल करे कंहिं बि बीमारी बाबति ॼाण हासिल करे सघो था। ऐं डॉक्टर साहब मुख़्तलिफ़ बीमारियुनि जा माहिर डॉक्टर आहिनि, जिन में संदनि, जोड़नि, गोॾनि जो सूरु, कुनरग जो सूरु, नक, कन, गलो, पुराणो नज़लो, निछू, मथे जो सूरु, अधु मथे जो सूरु, नज़र जी कमज़ोरी, कन जो वहणु, कन जो सूरु घटि ॿुधण में अचणु, शुगर, ब्लड प्रेशर, दिलि जा मर्ज़, फालिज, खंघु, टीबी, मैदे जो सूरु, मैदे जी अल्सर, तिली जो न वधणु, तिली जो वधणु, जिगर, हेपेटाइटिस बी सी, गुर्दनि जो इन्फेक्शन, चेहरे जो रंगु सांवरो, चेहरे जी ख़ारिश, पट फुरणियूं, ॿारनि में कद जो न वधणु, औरतुनि ऐं मर्दनि जे पोशीदा बीमारियुनि जो कामयाबु इलाजु कंदा आहिनि। असांजे प्रोग्राम में लाइव कॉल ज़रिए शामिलु थियण जे लाइ नंबर आहे 0301-9196-851। सर, हिकु कॉल जी तरफ़ हलंदासीं। अस्सलामु अलैकुम। अस्सलामु अलैकुम
3: सर, छा
0: हाल? अलहमदिल्ला, ठीकु ठाक। अदा तव्हां ॿुधायो, केरु पिया ॻाल्हायो, छा पुछणु चाहींदा डॉक्टर साहिब खां?
3: जी अलहमदिल्ला, मां ठीकु आहियां। मां सीर वसण खां ॻाल्हायां थो।
0: जी जी।
3: असांजो मरीज़ आहे हिकिड़ो, हुनखे तिली बि आहे, गोॾनि में सूरु।
0: अच्छा
3: जी। हा, तव्हां एड्रेस ॿुधायो।
0: अदा एड्रेस असां रिपीट कंदा रहूं था, डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमून साहिबु, जेके कोटड़ी रोड जर्मन होम्योपैथिक क्लिनिक साम्हूं, वधण पेट्रोल पेट्रोल पंप, कोटड़ी रोड मेरापुर में, जेको बिल्कुलु साम्हूं आहे डॉक्टर साहिब जी क्लिनिक आहे।
3: ठीकु आहे, तव्हां
0: रूबरू ॾेखारे वेंदो त वधीक बहितर आहे, बाक़ी डॉक्टर साहिब तव्हांखे ॿुधाए थो। जी सर।
2: जी साईं, बिल्कुलु हिकु दफ़ो ॿीहर पाण जेको आहे सो क्लिनिक जी एड्रेस पंहिंजे दोस्तनि ताईं ॿुधाईंदासीं। क्लिनिक जर्मन होम्योपैथिक क्लिनिक, साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप, कोटड़ी रोड। ज़रूरु यादि रखंदा, साम्हूं वधण पोटा पेट्रोल पंप, कोटड़ी रोड, मेहरापुर शहर में, जर्मन होम्योपैथिक क्लिनिक, होम्योपैथिक डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण। कॉन्टेक्ट नंबर 0301-9196-851। ॾींहं जेके असांजे क्लिनिक ते मौजूदु हूंदा आहिनि, जुमो, छंछरु, आचरु, सूमरु, आंगारे जो ॾींहुं क्लिनिक बंदि हूंदी आहे, अरबा ऐं खमीस। हिन में टे ॾींहं स्पेशली जेको चेकअप फीस असांजी फ्री रखियलु हूंदी आहे, चेकअप फीस फ्री रखियलु हूंदी आहे, दवाऊं मरीज़ खे वठणियूं हूंदियूं आहिनि। हिकिड़ो असांजो पंहिंजे हिकिड़े सम्झो दिलि सां या हिकिड़े रियायती हिसाब सां हिकिड़ो पैकेज हूंदो आहे, जेको हफ़्ते में टे ॾींहं असां पंहिंजे पेशंट्स खे, हू बि जेको आहे सो को अहिड़ो मसइलो न हूंदो आहे, जेकॾहिं ॿियनि ॾींहंनि में को अहिड़ो पेशंट अची वेंदो आहे जेतिरो थी सघंदो आहे त उन्हनि जे लाइ असां कंदा आहियूं, लेकिन टे ॾींहं असांजा जेका फीस फ्री हूंदी आहे। हिकिड़ो इदारे जो सिस्टम आहे जंहिंसां असां जेको आहे सो पाण खे हलायूं। वॾी महिरबानी।
0: ॿियो कॉलर लाइन ते मौजूदु आहे, ॾिसंदासीं कहिड़ा आहे कॉलर। अस्सलाम वालेकुम। जी जी, छा पुछणु चाहींदा डॉक्टर साहिबु खां? कोटड़ी कबीर बिल्कुलु क़रीब आहे मेरापुर जे क्लिनिक ते, तव्हां रूबरू ॾेखारियो त वधीक बहितर थींदो, अदरवाइज़ तव्हांखे ॿुधायो थो डॉक्टर साहिबु, रेडियो ॿुधो। जी जी, ठीकु आहे, ठीकु आहे, रेडियो ॿुधो, तव्हांखे ॿुधाए थो डॉक्टर साहिबु। जी सर।
2: जी साईं, बिल्कुलु, देखे असां बि इहो ई अर्ज़ु कंदासीं त ॾिसो, हिकु त जेको आहे सो कुटड़ी वेझी आहे ऐं नंढिड़ो ॿारु आहे, नंढिड़े ॿार खे ज़ाहिर आहे हुन पहिरियां ॿिए हंधा बि ट्रीटमेंट ज़रूरु करे हूंदी, फ़र्क़ु न पियो आहे त बहितर असांजो ॾसु इहो ई हूंदो आहे त हुनखे रूबरू ॾेखारे वञे। उनजे बावजूदु ॾसु जेको असां ॾींदा आहियूं, ख़ासि करे ख़ारिश जे हवाले सां, हिकु त निम जा पन पाणीअ में काढ़े उन सां विहचणु हिकिड़ो तमामु बहितर, जेको आहे चाहे वॾो हुजे, चाहे नंढो हुजे, चाहे कहिड़े हंधि बि ख़ारिश हुजे, त उनखे निम जे पन जेको आहे सो सां वेझाइण, उन सां छा थींदो आहे, जे निम जा पन जेके आहिनि से जरासीम कश हूंदा आहिनि, उन सां जेके बि बैक्टेरियाज़ वग़ैरह हूंदा आहिनि उहे ख़तमु थी वेंदा आहिनि। इन जे करे नंढिड़े ॿार खे ज़रूरी बहितर इहो आहे त पाणी गरम निम जे पाणीअ में उनखे वेझारिजे त बहितर आहे। फ़िलहालु उन सां उनखे वॉश करे सघो था, बक़ाया दवा जे हवाले सां मां ॾसु इहो ई ॾींदुसि ऐं त बहितर इहो ई आहे त उनखे रूबरू सुभाणे ॾेखारे वञे। महिरबानी।
0: प्रोग्राम आहे सेहत जी ॻाल्हि, असांजे स्टूडियो में मौजूदु डॉक्टर मंज़ूर हुसैन मेमण साहबु। डॉक्टर साहब जो कॉन्टेक्ट नंबर है 0301-196-851 इन ते कॉल करे कें भी वक्त डॉक्टर साहब का कें बीमारी बाबत जान हासिल करे सको था। डॉक्टर साहब हर अरबा खमीस जुमे छंछर आचार सूमर ते सुबह 10 वगे का शाम 5 वगे तई जर्मन होम्योपैथी क्लिनिक सामू वधन पोटरा पेट्रोल पंप कोटड़ी रोड मेरापुर में मरीजन जो इलाज कंदा आहिनि। वक्त जो एहसास वक्त गुजरंदे देर न लॻंदी। आख़िर में सर तव्हां पंहिंजे लिसनर्स खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा?
2: पहिरियां त सभिनी दोस्तनि जी महिरबानी जंहिं असांते यकीन करे अलाह जे आज़ाद ते यकीन करे हिकिड़ी असांजे प्रोग्राम शौक़ सां ॿुधंदा आहिनि ऐं कॉल्स कंदा आहिनि, वॾी महिरबानी। ॿिए नंबर ते उन्हनि ॿुधंदड़नि जे लाइ, उन्हनि दोस्तनि जे लाइ, उन्हनि मरीज़नि जे लाइ ऐं उन्हनि नौजवाननि जे लाइ इहो ई पैगाम आहे, तव्हांजा माउ पीउ ज़िंदा आहिनि, तव्हां उन्हनि जो क़दुरु करियो, जेतिरो थी सघे उन जी ख़िदमत करियो, छो जो जन्नत माउ जे पेरनि जे हेठां आहे ऐं उन्हनि जी ख़िदमत करण सां ई अव्हांजो जेको आहे सो हिकिड़े हर लिहाज़ सां बहितरी थी सघे थी। ऐं जेके बीमार आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरु दुआ कंदा कयो, जेके अस्पतालनि में दाख़िल आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरु दुआ कंदा कयो, जेके बे औलाद आहिनि उन्हनि जे लाइ ज़रूरु दुआ कंदा कयो, असांखे ज़रूरु दुआ में यादि रखिजो, वॾी महिरबानी।
0: दुआ आहे त अल्लाह पाक तव्हां सभिनी खे सदा तंदुरुस्त ऐं ख़ुशि रखे। ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा पंहिंजे मेज़बान एहसान अली सियाल खे। अल्लाह हाफ़िज़।
4: It's 7 p.m. This time check is brought to you by
5: White Ish Beauty Cream, Glowing Skin Jo Raaz, a product by Biocon International Pakistan.
6: अब आप सुनेंगे GAFM नेटवर्क पर KTN न्यूज।
7: जो चवण हो त बानीअ जूं भेनरूं पार्टीअ ते कब्ज़ो करण लाइ वॾो हादसो चाहिनि थियूं। इस्लामाबाद हाई कोर्ट जो हुकुम सभिनी खे मञणो पवंदो, न मञींदड़ ख़िलाफ़ कार्रवाई थींदी।